नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात बडोद्याचे आकाशवाणी केंद्र 93.9 MHz. मी सुप्रिया आपल्या सर्वांचे आपल्या आवडत्या मराठी कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आज आपण 21व्या शतकात जगत आहोत. आजचा आपला समाज हा सुशिक्षित होत चालला आहे, पण त्याच वेगाने तो सुसंस्कृत होत आहे का? भौतिक सुख मिळवण्याच्या नादात व पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण करताना आपण आपली संस्कृती व संस्कार विसरलो तर नाही ना? याचा विचार करण्याची खरी गरज आहे. शिक्षणाने

माणूस हुशार तर होतो, पण तो माणूस म्हणून कसा वागेल हे त्याचे संस्कारच ठरवतात. खरंय ना? खरं तर संस्कार हा भारतीय संस्कृतीचा आणि जीवन पद्धतीचा पाया आहे. श्रोते हो, संस्कार म्हणजे काय? माणसाच्या मनावर बुद्धीवर होणारे चांगले परिणाम किंवा सकारात्मक बदल म्हणजे संस्कार होय. संस्कार म्हणजे शुद्धीकरण, गुणांचे संवर्धन करणे होय. जसे मातीच्या गोळ्याला कुंभाराचे हात आकार देतात व त्यातून सुंदर घट निर्माण होतो, अगदी तसेच माणसाच्या आयुष्यातील वाईट दोष दूर करून त्याला एक सुसंस्कृत व्यक्ती बनवण्याचे काम संस्कार करतात. जगण्याची खरी कला संस्कार शिकवतात. खरंय ना? श्रोते हो, ही चर्चा तर सुरू राहीलच, पण त्याआधी ऐकूया हे भक्तिगीत लता मंगेशकर यांच्या आवाजात. लिहिलंय संत ज्ञानेश्वरांनी व संगीतबद्ध केले पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

श्रोते हो, आपण चर्चा करत होतो संस्कार व त्याचे आपल्या आयुष्यातील महत्त्व याविषयी। तर संस्कार आपल्याला योग्य व अयोग्य यातील फरक समजण्यास कामी येतात। बरेच वेळा आपल्या आयुष्यात असे काही प्रसंग येतात की आपल्यासमोर दोन रस्ते असतात, त्यातील एकाची आपल्याला निवड करायची असते। एक रस्ता हा चुकीचा असतो तर एक बरोबर। अशा वेळी मनाला योग्य रस्ता निवडण्याची ताकद फक्त संस्कारांमुळेच मिळते। जेव्हा आपल्यावर संकट येते किंवा आपल्याला अपयश येते, तेव्हा त्या प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी संस्कारच उपयोगी येतात। ते आपल्या मनाला खचून जाऊ देत नाही, आपल्याला उभं करतात, संकटाचा सामना करण्याची शक्ती देतात।

आहे ना. संस्कारामुळे आपले व्यक्तिमत्व उत्तम घडते. आपण सर्वांशी प्रेमाने, नम्रतेने, आदराने वागतो. चांगले संस्कार हे आपल्याला प्रामाणिकपणा, दयाळू वृत्ती व सत्याची कास धरायला शिकवतात, होय ना. आपल्यापेक्षा मोठ्यांचा आदर करणे, लहानांना प्रेम देणे आणि नातेसंबंध जपण्याची वृत्ती संस्कारांमुळेच निर्माण होते. आपले आई वडील, गुरुजन, नातेवाईक, आप्तेष्ट हे कळत नकळत त्यांच्या वागण्या बोलण्यातून, कृतीतून आपल्यावर संस्कार करत असतात आणि आपणही कळत नकळत त्यांचा विचारांचे, कृतीचे अनुकरण करत असतो, बरोबर ना. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. आपल्या संस्कृतीत आई वडील, गुरु, अतिथी हे देवासमान मानले आहेत. कारण या जगात आपल्याला आणणारी व आपल्यावर पहिला संस्कार करणारी आईच असते. वडील कष्ट करून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण व रक्षण करतात, आपल्याला बोट धरून जगाला शिकवतात. तर गुरु आपल्याला ज्ञान, कला, कौशल्य शिकवतात व समाजात ताठ मानेनी जगाला शिकवतात. आपल्या घरात आलेल्या अतिथीचे स्वागत करणे व त्याचा पाहुणचार करणे हे आपण आपले कर्तव्यच समजतो, कारण हेच संस्कार आपल्यावर झाले आहेत, बरोबर ना. चर्चेच्या या वळणावर ऐकूया हे गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात. लिहिलंय प्रसिद्ध कवी नारायण गुप्ते यांनी व संगीतबद्ध केलंय वसंत प्रभू यांनी.

सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो। हा श्लोक आपणा सर्वांना माहिती आहेच। या देवाला एक सुंदर प्रार्थना केली आहे, आम्हाला चांगल्या व सज्जन माणसांची संगत लाभो, नेहमी चांगले विचार कानी पडोत, बुद्धीवर असलेले वाईट विचार अहंकार निघून जावोत, व वाईट गोष्टी व्यसने केवळ भौतिकच सुख याची आवड कधीही निर्माण न हो। श्रोते हो, योग्य संस्कारामुळे आपल्याला आपल्या भावनांवर, रागावर, वासनांवर नियंत्रण ठेवता येते, शिस्त पाळण्याची सवय लागते, खरं आहे ना? याशिवाय आपल्याला समाज व निसर्गाकडून जे काही मिळते त्याबद्दल कृतज्ञ राहण्याची शिकवण देखील संस्कार देतात। जसे की निसर्गाकडून आपणास सूर्यप्रकाश, हवा, पाणी मिळते, म्हणूनच आपण सूर्यदेवता, वरुण देवता, जलदेवता यांची पूजा करून आपली कृतज्ञता व्यक्त करतो। समाजातील नातेवाईक, मित्रमंडळी, कुटुंबाकडून आपल्याला सुरक्षितता, स्थैर्य, जिव्हाळा, आदर, प्रेम मिळते। श्रोते हो, आज आपल्या समाजात सुशिक्षित लोकांची कमतरता नाही, डॉक्टर्स, इंजिनियर्स, मॅनेजर्स खूप आहेत, पण खरी कमतरता आहे ती सुसंस्कृत लोकांची। शिक्षणामुळे माणूस चांगला अधिकारी, श्रीमंत व्यक्ती बनू शकतो, पण संस्कारांमुळे तो एक चांगला पिता, पती, मुलगा आणि एक चांगला माणूस बनतो। जर एखाद्या व्यक्तीकडे उत्तम ज्ञान असेल पण संस्कार नसतील तर त्याचे ज्ञान समाजासाठी घातक ठरू शकते। याउलट एखादी व्यक्ती ही कमी शिकलेली असेल पण तिच्यावर उत्तम संस्कार असतील तर ती व्यक्ती समाजात आदर व प्रेम मिळवते। थोडक्यात सांगायचे झाले तर माणसाचे जीवन परिपूर्ण होण्यासाठी माणसाने सुशिक्षित असण्यासोबतच सुसंस्कृत असण्याची पण गरज आहे, बरोबर ना? आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांवर चांगले मार्क मिळवणे, चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवणे या गोष्टींचा खूप स्ट्रेस म्हणजे भार आहे। यात खरी गरज आहे ती पालकांनी आपल्या पाल्याला समजून घेण्याची, त्याची नक्की आवड कोणत्या क्षेत्रात आहे हे जाणून घ्यायची। याच विषयावर वार्ता करण्यासाठी आपल्या स्टुडिओत उपस्थित आहे प्रीती मेश्राम। ऐकूया त्यांचे विचार त्यांच्या शब्दात। श्रोते हो, नमस्कार। आज अतिशय जिव्हाळ्याचा विषय आपल्या पुढे ठेवते। विषय आहे पालक आणि पाल्य यांच्यातील समन्वय। नुकतेच बोर्डाचे निकाल जाहीर झालेत। खरं तर आपल्या काळात बोर्डाची परीक्षा आणि बोर्डाचा निकाल म्हणता क्षणीच पोटात धस्स व्हायचं। पेपर कुठलाही असो आणि कितीही चांगला सोडवलेला असो, निकालाच्या नावानेच घाम सुटायचा, होय ना? कुणाकुणाला आठवलेत ते दिवस जेव्हा आपण फक्त पास होणे गरजेचे होते, मग टक्केवारी कितीही असू दे, पण आज तसं नाही हो। आजच्या शिक्षण प्रणालीने शिक्षण फार सोपे झाले असले तरीही गुणवत्ता ही केवळ पास नापासाच्या चक्रव्यूहापुरतीच मर्यादित राहिलेली नाही, तर ती आता टक्केवारी प्रधान झालेली दिसून येते। हाय पर्सेंटाईलला आज जास्त महत्व प्राप्त आहे। आपण इथे दोन उदाहरणे बघू। स्नेहा ही 90% घेऊन आणि रुधिरा ही 85% घेऊन 10वी उत्तीर्ण झाल्यात। 95% अपेक्षित होते म्हणून जाता येता स्नेहाचे बाबा तिला टोमणे मारून शाब्दिक अत्याचार करतात। आई पण सारखी, आता मी माझ्या किट्टी ग्रुपला काय तोंड दाखवू, क्या महागड्या शिकवण्या लावूनही कमी गुण घेतलेस, लाजीरवाणं वाटतं आम्हाला। आता स्नेहाला सुद्धा फार वाईट वाटतंय, अपराध्यासारखं जाणवतंय तिला। आपली खूप घोळचूक तर नाही झाली ना? घरात एकंदरच नकारात्मक वातावरण निर्माण झालंय। गुमसुम झालेली स्नेहा कुठल्या चंगळवादाला तर बळी पडणार नाही ना, शंका वाटते। एकंदरीत काय तर तिचा आणि पालकांचा हा चुकलेला संवाद। दुसरीकडे कुठलीही शिकवणी न घेता शाळेत जेवढं शिकवलं त्यावरच 85% मिळवलेल्या रुधिराच्या घरी सर्व आनंदी आजारी बाबांची शुश्रूषा करत आईला घरकामात मदत करत तिने अभ्यास केलेला होता। तसं बघता दोन्ही उदाहरणांमध्ये विषय होता तो अपेक्षेचा। स्नेहाच्या पालकांनी तिच्याकडून जास्त टक्क्यांची अपेक्षा केली आणि अपेक्षा भंग झाला म्हणून दुःख गुरवाळत बसले। तर विविध समस्यांना सामोरे जात असताना मुलीकडून कुठलीही अपेक्षा रुधिराच्या पालकांची नव्हती, म्हणून 85% हे जणू रुधिराला जॅकपॉटच होते।

आणि सर्व कुटुंबच त्यात आनंदी होतं. खरं तर जुनी पिढी म्हणजे पालक आणि नवीन पिढी म्हणजे बालक, अशा पालक आणि बालक यांच्यातील मतभेद हा 21व्या शतकातला आणि सोशल मीडियाच्या काळातला फार जिव्हाळ्याचा विषय आहे. संवाद शून्य आणि अल्पश्रवण क्षमता ही बऱ्याच कुटुंबांची खासियत. मुलांचं ऐकून न घेणे, त्यांच्या प्रश्नांना उत्तरे न देणे, स्वतःच्या आयुष्यात उडालेला गोंधळ मुलांना वाढणे, अशी काहीशी परिस्थिती आजच्या पालकांची झालेली दिसून येते. कित्येकदा तर घरात मांडलेल्या मतांची शहनिशा देखील होत नाही आणि संवाद हा इथेच अर्धवट राहतो. पालकांना जिथे भूतकाळातील गोष्टी आवडतात तिथेच मुलांना वर्तमानकाळात जगायला जास्त आवडतं आणि इथूनच एक दरी संवाद पोकळी तयार होत जाते. उत्तम संवाद ही आज काळाची गरज. संवादाचे महत्व जाणून संवादाचे फलित होईल अशा रीतीने जर का संवाद साधला ना तर निश्चितच ही पोकळी भरून काढल्या जाईल. बरेचदा असंही बघण्यात येतं की पुरुषप्रधान संस्कृती म्हणून फक्त बाबांचं मत तेवढं ऐकलं जातं, आईला मतप्रदर्शन करण्याची उजागरी देखील नसते. खरं तर जसा तो तशी ती. पतीपत्नी म्हणजे संसाराची सायकल असतात. एक चाक तिचं आणि एक त्याचं, त्यातही पुढचं चाक म्हणजे तो आणि मागचं चाक ती. का? कारण मागेच स्टँड असतो, कुलू किल्ली असते, चेनही मागच्या चाकाला असते. डोक्यावर ओझ्याची सीट काय तर ती सुद्धा मागच्याच चाकाला असते आणि पुढच्या चाकाच्या डोक्यावर काय असते तर हँडल असतो. मग पुढच्या चाकाला तुम्ही चेन लावा, कुलूप किल्ली लावा, काय वाटेल ते लावा, पण सायकल तोल सावरत नाही ना. तोल सावरायला अमोघ शक्ती असलेलं मागचं चाकच लागतं, खरंय ना. तेव्हा घरच्या प्रत्येक लहान सहान गोष्टींमध्ये तिला मत मांडायची किंवा मतप्रदर्शन करण्याच्या हक्कांची दखल घेतली गेली, तिचे मत उचलून धरले तर मुलं सुद्धा जसं वडिलांचं एक मत आहे तसंच आईचं सुद्धा एक मत आहे हे समजतात. आपल्या सहचराला किंवा जोडीदाराला ही सवय लागली असेल तर कालांतराने मुलांना सुद्धा लागते. विचारांचा मतांचा इथे पुरस्कार होतो आणि बऱ्याच प्रश्नांची उकल इथे केली जाते. तेव्हा मालक होण्यापेक्षा उत्तम पालक होणे कधीही चांगलेच. शेजारचा सनी गिटार शिकतोय, का कुणास ठाऊ एकदा त्याच्या आईने मलाही गिटार वाजवायचं आहे असं म्हणता क्षणीच त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक बघायला मिळाली. पुढच्या क्षणी तो आईला गिटार वाजवायला घेतो आणि तिथे तो तिच्यासाठी केवळ एक मुलगा नसून शिक्षक होतो आणि अत्यंत जबाबदारीने मोठा झाल्यागत वागतो. जेवताना हमखास त्यांचा टीव्ही बंद असतो, दिवसभराच्या यथेच्छ गप्पा ते तिथेच मारत असतात. कधी कधी सणी कुठल्या विचारात असला किंवा त्रस्त दिसला तरी वारंवार विचारणा न करता त्याला त्याची त्याची स्पेस देऊन फ्री ठेवण्याकडे त्यांच्या पालकांचा कल असतो. नंतर सनीला जेव्हा वाटतं तेव्हा तो स्वतःहून त्याचं मन मोकळं करतो आपल्या आईबाबांजवळ. आणि अशा वेळी पालकांकडून मयेनं लेकराला कुशीत घेऊन डोक्यावरून अलगद हात फिरवत केवळ शाब्दिकच नव्हे तर भावनिक संबंधही जोडला जातो आणि खरं तर हाच आपलेपणाचा संवाद ठरतो. सांगण्याचं तात्पर्य हेच की आपल्या मुलांना समजून घेण्याची कुवत ही आपल्यातच आहे. थोडं थांबून विचार करून आपण त्यांच्या मनातलं ओळखू शकतो. कुठल्या वेळी तो कसा रिॲक्ट करतो, त्याचे मूड्स, त्याच्या आवडीनिवडी इकडे जर आपण आधीपासून लक्ष दिले ना किंवा जपले तरीही आपलं लेकरू उलगडतं आपल्याला, बरोबर ना. युवावस्थेत मुलं भरकटू नयेत म्हणून लहानपणीच बाळकडू पाजणे कधीही उत्तम, कारण बालपणात झालेल्या चुकांची शिक्षा ही अंतर्मनात कोरली जाते. पुढे तीच किंवा तशी चूक करण्याचे धाडस मग चुकूनही होत नाही. पेराल तसं उगवेल या अनुकरणातून मुलं जास्त शिकतात. उपदेशाचे डोस त्यांना नेहमीच नीरस वाटतात, भाषणे वाटतात, पाल्हाळ वाटतात. तेव्हा पालक म्हणून आपण घरातील आणि बाहेरच्या व्यक्तींसोबत नीट संवाद घालणे फार गरजेचे आहे. भाषेचे उत्तम ज्ञान आपण बाळगावे. भांडणे, मारहाण असे प्रकार पाल्यांसमोर कधीही करू नयेत. त्याचबरोबर दोन किंवा अधिक अपत्य असतील तर त्यांच्यात भेदभाव आणि तुलना न करणे कधीही इष्ट, कारण असे केल्यास एकमेकांप्रती हेवेदावे निर्माण होऊन आपल्याच भावाचा किंवा बहिणीचा तिरस्कार होऊ लागेल. म्हणतात ना, शरीरावरील जखम

0: वाय लवकर भरून निघतात, परंतु मनावरील जखमा आवरण्यास काळ लोटतो तेव्हा बालक आणि पालक यांच्यातील चुकलेला संवाद जग बदलून टाकतं आणि अशातच निराशा, एकटेपणाची भावना आणि आत्मग्लानीकडे प्रवृत्त होण्याचे प्रमाण वाढीस लागते. थोडेसे अपयशही मग सहनशक्ती पलीकडे जातानी आपण बघू शकतो. म्हणून अत्याधिक कठोरपणा सोडून पालकांनी मुलांचे मित्र व्हावे, त्यांचे मानसिक आरोग्य जपावे, हीच आपली जेंटल पॅरेंटिंग होय ना. आजची मुले ही वेगळ्या वातावरणात वाढत आहेत. शैक्षणिक स्पर्धा, स्क्रीन टाइम, सोशल मीडिया, बदलती कौटुंबिक रचना आणि वाढता ताण, अशा परिस्थितीत हे सौम्य पालकत्व मुलांच्या भावनिक आणि मानसिक विकासाला मदत करते. मुलांच्या भावना ऐकणे, ओरडण्याऐवजी शांतपणे समजावणे, शिक्षा देण्याऐवजी परिणाम समजावणे, मुलांना निवडीची संधी देणे, चांगल्या वर्तनाचे कौतुक करणे, मुलांचे वर्तन त्यांच्या विकासाच्या टप्प्यानुसार समजून घेणे आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे लहान मुले चुका करूनच शिकतात हे आपण स्वतः स्वीकारणे. आदर, प्रेम, समज आणि स्पष्ट मर्यादा यांचा समतोल राखून आपणही समजदार पालकत्व प्राप्त करू शकतो, होय ना. मृदू पण ठाम हा दृष्टिकोन पाळून भावना स्वीकाराव्या, पण चुकीचे वर्तन स्वीकारू नये. नियम असावेत, पण संवाद आणि आदरही जपावा. भीती दाखविण्याऐवजी मुलांच्या भावना समजून घेऊन त्यांना योग्य वर्तनाचे धडे इथे दिल्या जातील. उदाहरणार्थ, जसं मूल सतत मोबाईल वापरत असेल तर आता लगेच मोबाईल बंद कर नाहीतर काढून घेईन अशी दटावणी करण्यापेक्षा, मला माहित आहे की तुला हा गेम आवडतो पण आता स्क्रीन टाइम संपला आहे, तू स्वतः बंद करशील का की मी मदत करू फोन बंद करायला, असं जर प्रेमाने आणि आदराने मुलांशी बोलले तर नक्कीच ते प्रभावी ठरणार. काय वाटतं तुम्हाला? अनुकरण करणे हा मुलांचा मूळ स्वभाव, त्यामुळे ते तुम्हाला जसं बघितलं तेच अनुकरण करतील. लवकर निजे, लवकर उठे, त्यास ज्ञान, आरोग्य, संपदा लाभे. आज बरेच पालक जागृत झालेत. सकाळी लवकर उठून प्राणायाम, सकस आहार, 7 ते 8 तासांची झोप पूर्ण करून शारीरिक तसेच मानसिक आरोग्य सुदृढ करताना दिसतायत. परिणामी मुलेही आपल्या पालकांचा ठेवा हे संस्कार असं समजून आपली कृतीही त्यांच्या सारखीच ठेवतात, वारसा जपताना दिसतात. आपल्या मुलांचे समुपदेशन, त्यांच्या शंकेचे निरसन आपणच केले तर प्रत्येक बालक हा योग्य मार्गाने आयुष्याचे वळण पार करत यशस्वी होईल, नाही का? लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते. बालपण हे नेहमीच हवं असं वाटतं, कारण बालपणात मिळणारा आनंद हा गगनातही मावणारा नसतो. त्यापासून संस्कारांचे बीजारोपण हे लहानपणापासूनच केलेले कधीही उत्तम, कारण देशाचे भावी तडफदार नेतृत्व, देश रक्षणाचे मजबूत कवच आणि अन्यायाला वाचा फोडणारे बळ येऊन नसानसात सळसळणारे रक्त हे फक्त योग्य संस्कारांनीच बनत असतं. पटतं काय तुम्हाला? धन्यवाद.
1: श्रोते हो, आपल्या सनातन संस्कृतीमध्ये मानवी जीवन हे अत्यंत पवित्र मानले गेले आहे. जन्मापूर्वीपासून ते मृत्यूनंतरपर्यंत माणसाच्या आयुष्याला योग्य वळण देण्यासाठी 16 प्रमुख संस्कार सांगितले आहेत. हे मानवी आयुष्याच्या टप्प्यानुसार विभागले आहेत. जसे की जन्मापूर्वीच्या संस्कारांमध्ये गर्भदान, पुंसवन, सीमंतोन्नयन म्हणजेच डोहाळे जेवण हे संस्कार येतात. तर बालपणातील संस्कारात जातकर्म, नामकरण, निष्क्रमण, अन्नप्राशन, चुडाकर्म म्हणजेच जावळ, कर्णवेध हे संस्कार येतात. तर शिक्षणाच्या संस्कारात विद्यारंभ, उपनयन म्हणजेच मौंजीबंधन, वेदारंभ, केशांत, समावर्तन हे संस्कार येतात. गृहस्थमात प्रवेश करताना विवाह व मृत्यूनंतर अंत्येष्टी हे संस्कार येतात. पण आजकालच्या धावपळीच्या जीवनात व बदलत्या जीवनशैलीमुळे यातील मोजकेच संस्कार टिकून आहेत आणि त्याचे स्वरूप देखील बदलले आहे. जसे की आजही डोहाळे जेवण, नामकरण म्हणजेच बारसे, जावळ, उपनयन, विवाह हे संस्कार आपण आवर्जून करतो, पण हे करताना त्याचा मूळ उद्देश तर आपण विसरलो नाही ना, हे तपासण्याची गरज आहे, बरोबर ना. पूर्वी उपनयन, विवाह या संस्कारात वैदिक मंत्रांचे पठण व त्यानुसार विधी याला जास्त महत्व होते, पण आजकाल विवाह ग्रँड वेडिंग इंडस्ट्री बनला आहे. संगीत, मेहंदी, प्री वेडिंग, फोटोशूट

रिसेप्शन याच प्रसंगांना लग्नापेक्षा जास्त महत्त्व आले आहे. मंत्राचे पठण एक रीत म्हणून होते, पण त्याकडे कुणाचे लक्ष देखील नसते. मेकअप, फोटोशूट, वेगवेगळे कपडे परिधान करणे यावरच जास्त भर दिला जातो. तर आपण आवर्जून आपल्या पुढच्या पिढीला मंत्र पठणाचे महत्त्व देखील समजून सांगितले पाहिजे. त्यामुळे विधी म्हणजेच परंपरा व आधुनिक सेलिब्रेशन म्हणजेच उत्सव या दोघांचाही समतोल साधता येईल, बरोबर ना? चर्चेच्या या वळणावर ऐकूया हे सदाबहार गीत किशोर कुमार व अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात. चित्रपटाचे नाव आहे गम्मत जम्मत व संगीतबद्ध केले अरुण पौडवाल यांनी.

श्रोते हो, आता वेळ झाली आहे कार्यक्रमाची सांगता करण्याची. तेव्हा मी सुप्रिया आपली रजा घेते. आपण ऐकत रहा आपला आवडता मराठी कार्यक्रम 93.9 MHz वर दर रविवारी सकाळी 10 वाजता.